खट कर्म करंता से भगत भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जे वडियावर ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू नह चल करता सोई तुद आपे भावे सोई वरत जी तू आपे करह सोई तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सृज सब गोई।